0: हो मग म्हणूनच त्याचं इतकं महत्त्व आहे.
1: अरे श्रोते हो, आलात का आपण? मी स्टुडिओमध्ये मॅडमला तेच सांगत होतो, ज्यांनी आयुष्यभर मालकाच्या हुकुमाचं ओझं वाहिलं, आज सकाळपासून त्याला राजासारखं फिरवलं जात आहे. त्यांच्या पायांना तेलाची मॉलिश होती आणि त्याला खायला पुरणपोळी मिळतीये. ओळखलात का? काय म्हणालात, कोणाला? तर सर्वप्रथम मी अमेय नेमावरकर आजच्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. हां, तर मी बैलांबद्दल बोलत होतो.
0: हो
1: आहो, असं हसताय काय? खरंच, कारण आज आहे आपला अस्सल मराठमोळा बेंदूर उत्सव. जरा विचार करा, वर्षभर रात्रंदिवस राबणाऱ्या आपल्या लाडक्या बैलांचा हा ब्युटी पार्लर आणि स्पा डे असतो. या दिवशी त्यांची शिंगे तासून टोकदार केली जातात. त्यांना गडद लाल हिंगूळ किंवा पिवळा रंग लावला जातो. पायांना तेलाची मालिश केली जाते आणि पाठीवर मखमलीची झूल व गळ्यात कवड्यांची माळा घातली जाते. गावाच्या प्रवेशद्वारावर आंब्यांच्या पानांचे तोरण तोडण्याची ती रोमांचक स्पर्धा आणि घराघरांमध्ये लहान मुलांनी मातीचे बैल बनवून त्यांची पूजा करण्याची ती गोड प्रथा मनाला सुखावून जाते. असं मानले जाते की मराठा साम्राज्याच्या काळापासूनच या उत्सवाला राजाश्रय मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून मावळ्यांनी जपलेली ही परंपरा आजही आपल्याला आपल्या मातीशी जोडून ठेवते. आणि सगळ्यात भारी म्हणजे काय, तर या दिवशी बैलांना नो वर्क, ऑनली VIP ट्रीटमेंट असं असतं. गळ्यातली दोरी सैल, कुठलाही नांगर नाही, राजासारखा संपूर्ण दिवस विश्रांती आणि पुरणपोळी, बाजरीच्या खिचडीचा शाही आस्वाद. तर अशा या बेंदूर उत्सवाच्या शुभेच्छांसह कार्यक्रम सुरू करूया आणि प्रथमच ऐकूया एक सुरेख गीत. स्वर राहुल देशपांडे, उमेद बोल संजय नवगिरे आणि संगीत बबन अदागले, अशोक कांबळे.

0: फाइनेंशियल इमरजेंसी कभी भी बिना बताए आ सकती है। ऐसे वक्त में एक स्मार्ट डिसीजन हर मुश्किल को आसानी से पार करने में मदद करता है।
1: स्मार्ट डिसीजन लेने वालों के लिए मनापुरम फाइनेंस लेकर आया है इजी ईएमआई गोल्ड लोन स्कीम, जहां आप हर महीने आसान ईएमआई के थ्रू इंटरेस्ट पे कर सकते हैं और अपनी फाइनेंशियल प्लानिंग को बढ़ा सकते हैं और भी स्मार्ट।
0: ज्यादा जानकारी के लिए अपनी नियरेस्ट मनापुरम फाइनेंस ब्रांच पर विजिट करें या टोल फ्री नंबर 1-800-420-2233 पर कॉल करें।
2: श्रोते हो, जसा बेंदूर उत्सवाने बळीराजाच्या शेतीचा आणि कष्टाचा सन्मान केला, तसाच हा आषाढी वारीचा सोहळा म्हणजे मानवी मनाच्या मशागतीचा महामार्ग आहे। लहान थोर, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद न ठेवता फक्त ज्ञानोबा तुकारामच्या गजर करत हजारो लाखो वारकरी जेव्हा पंढरपूरच्या दिशेने चालतात तेव्हा तो एक अभूतपूर्व सोहळा बनतो। ही आषाढी वारी केवळ एक धार्मिक यात्रा नसून व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि सामाजिक समरसतेचा एक अद्भुत नमुना आहे। जरा विचार करा, जिथे 10-15 लाख लोक रोज चालतात, ना कोणते VIP कल्चर, ना केंद्रीय रजिस्ट्रेशन, तरी शतकानुशतके ठरलेल्या नियमानुसार चालणाऱ्या या वारीत आजवर कधीही चेंगराचेंगरीची घटना घडलेली नाही। वारीत चालणाऱ्या माऊलींचा पवित्र घोडा असो किंवा संत ज्ञानेश्वर आणि संत चोखामेळा यांच्या पालख्यांची समरसता असो, हा प्रवास माणसातील अहंकार पूर्णपणे नष्ट करून त्याला जमिनीशी आणि विठ्ठलाशी जोडून ठेवतो। असे अनेक लोक आहेत जे संपूर्ण वारी करू शकत नाही, पण जसं जमेल झेपेल तितकी वारकरी सेवा करून ते कृतकृत्य होतात। वारीच्या मार्गावर असणारी आरोग्याची शेकडो शिबिरे आणि अन्न वाटप केंद्र पाहून आश्चर्य वाटते। यंदा मी देखील हा आनंद फलटण पंढरपूर वाटेवर याची देही याची डोळा अनुभवला आणि संवाद साधला ईश्वर सेवा करणाऱ्या ईश्वराशीच। ऐकूया ही विशेष भेटवार्ता।
3: ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात, भगव्या पताका आणि विठू नामाच्या गजरात अवघ्या महाराष्ट्राची मने तृप्त करणारी आषाढी वारी नुकतीच अत्यंत उत्साहात पार पडली। वारकऱ्यांची ही पवित्र पंढरीची वाटचाल, भक्तीचा महापूर आणि मैलोन मैल चालणारे ते अफाट सामर्थ्य शब्दात वर्णन करणे खरोखरच अशक्य आहे। यंदाच्या आषाढी वारी 2026 निमित्त मी स्वतः वारी मार्गावर असताना याच वारीच्या मार्गावर विशेषतः फलटण ते पंढरपूरच्या प्रवासात लाखो वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले होते। या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून अनेक लोक आणि संस्था सेवा कार्य करीत होते। अचानक माझं लक्ष एका सेवा शिबिराकडे गेलं। वारकऱ्यांच्या या अफाट गर्दीत

0: हे शिबिर कुणाचं असेल आणि ते नेमकी काय सेवा देत असतील याबद्दल माझ्या मनात थोडी उत्सुकता निर्माण झाली आणि काय अनुभव आले चला ऐकूया त्यांची गोष्ट त्यांच्या शब्दात।
1: नमस्कार, आकाशवाणी इंदोरच्या मराठी कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम आपला परिचय करून द्यावा।
2: नमस्कार, माझं नाव ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे।
1: आपण कुठले आहात मोसे?
2: मी मूळचा फलटणचा आहे, परंतु मुंबई हायकोर्टामध्ये गेले 28 वर्ष ते प्रॅक्टिस करत आलेलो आहे आणि आता मागील 1 वर्षापासून कोल्हापूर या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय, तिथे शिफ्ट झालेलो आहे।
1: आणि या वारी मार्गावर जात असताना मला माऊली फाउंडेशन याचं खूप मोठं बॅनर दिसलं, तर मनात जाणून घ्यायची उत्सुकता आहे की हे नेमकं फाउंडेशन काय होत।
2: माऊली फाउंडेशन हे 2016 पासून स्थापन झालेलं आहे, त्याही अगोदर अशा प्रकारची वारीमधली सेवा ही सर्व सहकारी करत होतो। ही माऊली फाउंडेशनचा मूळ उद्देश मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावर अवलंबून आहे, की जेणेकरून आपण सेवा भक्ती करायची आहे। भक्तीमध्ये अनेक भक्ती मार्ग आहेत आणि त्यामध्ये जो तो आपापल्या सोसेल किंवा आपल्याला शक्य आहे त्याप्रमाणे भक्ती करतं, कोण उपासना करतं, कोण उपवास करतं, परंतु आम्ही सेवा करतो। ही सेवा भक्ती या आधारावर ही माऊली फाउंडेशनची स्थापना आहे।
1: आणि त्यात कुठल्या पद्धतीचे लोक जुळतात, कसे जुळतात?
2: ही टोटली नॉन पॉलिटिकल संस्था आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचे जे काही व्यक्तिगत विचार असतील ते बाजूला ठेवून केवळ सेवा मानवताचा विचार करून मनुष्याला आपल्याला जे काही सेवा देता येईल त्या सेवेच्या विचाराने जोडले जातात। अनेक विभागातले लोक आहेत, आपल्या इंदोरचे पण खूप लोक माऊली कार्यामध्ये माऊली फाउंडेशनबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्याबरोबर मुंबई, पुणे, सोलापूर, सांगोला, पंढरपूर, कोल्हापूर या भागातले अनेक विविध भागातले लोक माऊली कार्यामध्ये जोडले गेलेले आहेत। त्याही पूर्वी या कार्याबरोबर आम्ही सर्व सहकारी अगदी 2007-08 पासून कार्य करत आलेलो आहोत।
1: आणि शेवटी तुमच्या मते वारी काय आणि विठ्ठल काय?
2: खरं तर वारी म्हणजे ना गर्दीतली समाधी आहे।
1: वा,
2: कारण समाधी लावण्यासाठी किंवा मेडिटेशन करण्यासाठी आपण शांत ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आणि श्वासाश्वासावर आपलं मन केंद्रित करायचा प्रयत्न करतो, की जे बहुतेक वेळाला आपल्याला आपलं मन म्हणजे किंवा विचार हे मनामधनं काढायचे असतात, चांगले विचार त्या ठिकाणी येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, साधना करत असतो, तर इथं तसं नसतं। इथं लाखोंचा जनसमुदाय संपूर्ण टाळ मृदुंगांचा गजरामध्ये गजर करत चाललेला असतो, मोठे स्पीकर लागलेले असतात, या ठिकाणी तुम्हाला शांत बसायचं हे शक्य होईलच असं नाही, वाहनांचे आवाज येत असतात, पण समाधी ही लागते। म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचारांना एक प्रकारे नियंत्रित करण्याची जी काही धडपड आपण ध्यानामध्ये करत असतो, इथं ते ध्यानामध्ये विचारांना एकत्रित किंवा म्हणजे मन शांत करण्याची धडपड न लागता मन हे ॲटोमॅटिक आपलं शांत झालेलं असतं आणि आपल्या मनामध्ये जे विचार टाळायचे आहेत ते निघून गेलेले असतात। आणि म्हणून वारीचा एका शब्दात अर्थ सांगायचा तर ही अत्यंत गर्दीतली समाधी आहे। याचा अनुभव जो मनुष्य एकदा घेतो तो दरवर्षी आल्याशिवाय राहत नाही।
1: वा, तर याच आनंदी वातावरणात मनापूर्वक आभार की इतक्या घोळक्यात गर्दीत पण आकाशवाणीसाठी आपण इतका वेळ दिला।
0: नमस्कार, आकाशवाणीच्या आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। सर्वप्रथम माऊली आपला परिचय द्यावा।
3: नमस्कार, माऊली, तुमचा ह्या आषाढी वारीच्या पायदिंडीमध्ये माऊली फाउंडेशनच्या वतीने मी तुमचं हार्दिक स्वागत करतोय आणि तुमचा सर्वांचा पुढील प्रवास सुखाचा आणि निर्विघ्नपणे पार पडो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। मी स्वतः डॉक्टर सिंगन, मी MBBS असून मला फेलोशिप FCGP मिळालेली आहे। मी ॲज अ फॅमिली फिजिशियन म्हणून 50 वर्षे प्रॅक्टिस मुंबईमध्ये करीत आहेत आणि आता यानंतर मी माझी 75 पार करून 76 वर्षात आरंभ केलेला आहे आणि ह्या माऊलीची स्थापना होऊन तो 10 ते 12 वर्ष झालेले आहेत आणि त्याचं मी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे।
0: कुठल्या प्रकारचे प्रकल्प केले जातात आणि ते कशा प्रकारे राबवण्यात येतात?
3: ही जनसेवा हीच ईश्वर सेवा या माध्यमातून आम्ही बरेच लोक एकत्र आलेलो आहोत. त्यात विविध प्रकारच्या कॅटेगरीतले लोक आहेत, म्हणजे डॉक्टर आहेत, वकील आहेत, नंतर पोलीस डिपार्टमेंटचे आहेत, सोशल वर्कर आहेत, नंतर जे नुसतेच रिटायर्ड झालेत काही लोक चांगले ते आमच्या बरोबर काम करतात. आणि आमचं मूळ उद्देश आहे की गरिबाच्या जे वंचित समाज आहे, गरीब आहे, त्यांना वैद्यकीय सेवा मोफत कशी मिळेल, त्यांच्या आरोग्याच्या काय चाचण्या कराव्या लागतील, त्यांना काय औषध लागेल, हे आम्ही त्यांची चौकशी करून ज्या ठिकाणी थोडंसं आर्थिक पाठबळ त्यांना कमी असतं अशा ठिकाणी आम्ही जाऊन वैद्यकीय शिबिर भरवतो. त्यांना आम्ही सगळे औषधं मोफत देतो, डोळ्यांसाठी चष्मा देतो, असं आम्ही करत असतो. हा एक आमचा वैद्यकीय सेवा झाला. दुसरा सगळ्यात मोठा आमचा प्रकल्प आहे तो जयपूर फूट आहे. म्हणजे ज्यांचे अपघातीमुळे काही पाय कट झाले असतील, हात कट झाले असतील, किंवा डायबिटीसमुळे त्यांना दिव्यांगपणा आला असेल, तर त्यांना आम्ही काय करतो की जयपूर फूटचा आम्ही कॅम्प घेतो. लोकांना नवीन पाय बसवत असतो, पाय कोणाच्या हात गेले तर त्यांना हात, पण जास्तीत जास्त आम्ही पाय बसवतो कारण तो माणूस चालू शकतो. त्या परवाच आम्ही सोलापूरमध्ये 140 लोकांना पाय बसवले आणि इतके त्यांना आनंद झालेला आहे, खूप खूप आनंद झालेला आहे. म्हणजे हा जयपूर फूटचा एक मोठा कार्यक्रम आहे. नंतर कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आहे, सर्वायकल कॅन्सर, आणि हे चेकिंग करतो. आणि त्यासाठी आम्ही कॅन्सर एड सोसायटी आहे त्याची मदत घेतो. त्यांचे तज्ज्ञ डॉक्टर असतात, त्यांची टीम असते, आणि ते लोक येऊन तिथं सगळं चेकिंग करत असतात.
1: परिचया वातावरणात मोफत चिकित्सकीय वैद्यकीय सेवा सगळ्या वारकऱ्यांना.
3: नाही, आता ह्या वारीमध्ये आमचं फक्त एवढंच असतं की जे पायी चालतायत आळंदीपासून ते पंढरपूरमध्ये, ह्यांना रस्त्यामध्ये थोडेसे आजार असतात, म्हणजे त्यामध्ये सर्दी खोकला आहे, पाय दुखणे आहे, डोकं दुखणं आहेत, मोशन्स असतील, यासाठीच हे औषधं आम्ही त्यांना देत असतो. ते व्यवस्थित त्यांना समजावून सांगून त्यांना देत असतो. ओ आर एसचं वाटप आहे. नंतर यामध्ये फंगल इन्फेक्शन जास्त असतं ह्या लोकांना. हे चालता जाता काय होतं, जांगेमध्ये त्यांना खूप काही फंगल इन्फेक्शन होतं. ते त्यासाठी आम्ही सेपरेट मलम प्रत्येकाला ट्यूब देतो आहे, फंगल क्रीम. आणि दुसरी गोष्ट, गुडघे दुखत आहेत, ते गुडघे दुखत असताना आम्ही काय की टॅबलेट देतोय, कॅल्शियम देतोय, आणि शिवाय एक अनर्जेसिक क्रीम देतोय त्यांना. हे आमचं इथलं हे आहे. आणि इथं जे आहे ते अन्नदान सुरू आहे. रोज जवळजवळ 15,000 लोकांना आम्ही वारीमध्ये अन्नदान करत असतो. आणि औषध वाटतं भरपूर आहे. त्याने सगळ्यात महत्त्वाचं कार्य ते मसाज. ह्या ज्या चालणाऱ्या वारकऱ्यांचे पाय दुखतात, गुडघे दुखतात, तर आम्ही जो 25-30 लोक मसाजिस्ट बाहेर बसवलेले आहेत, ते या वारीमध्ये सगळ्यांना मसाज देतात. काही लोक लोकांना जखमा झाल्या चालून त्यांचं ड्रेसिंग करतो व्यवस्थित. आणि त्यासाठी काय असतं, तो सर्जरीमधला तज्ज्ञ माणूस असेल तर आम्ही त्याला बसवून तो त्याच्याकडून तो ड्रेसिंग आम्ही करून घेतो. असे आमचे डॉक्टर शेलार वगैरे इथं आहेत, ते सगळं हे करतात. आणि पुढे म्हणजे खोकला असतो, तो खोकल्याचा आम्ही बाटल्याही देतो, पण आमच्याकडे आम्ही कंपनीकडून औषध तयार करून घेतलं आहे, ते तयार औषध त्यांना प्यायला देतो. तसंच काही लोकांना डोळे आलेले आहेत, कान दुखतंय, त्याचे आम्ही त्यांना ड्रॉप देत असतो. असं आमचं कार्य.
1: शेवटचा प्रश्न असा की आपल्या मते वारी काय?
3: वारी ही कसं आहे, ही शतकानुशतके चालत आलेली परंपरा आहे. आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक घरापर्यंत वारकरी ज्याच्या घरात आहे त्या घरामध्ये वारी ही असतेच. वारी म्हणजे आपल्या घरापासून ते पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये जाणं, चालत जाणं, किंवा कुठल्याही परीनं जाणं, वाहनानं जावं, पण ती वारी त्याला म्हणता येईल. आणि ही आषाढी वारी खूप मोठी असते. इतर ज्या तीन कार्तिकी मागे वगैरे ज्या असतात त्याच्याविषयी सर्वात मोठी वारी ही आषाढी वारी आहे. आणि आषाढी वारीमध्ये हे लोक आळंदी ते पंढरपूर हे चालत जातात. आणि त्यांना सगळ्यात आयुष्यात खूप म्हणजे मोठं जे समाधान आहे, पैसा अडका, बंगले वगैरे कार सोडून द्या, पण चाललं आळंदी ते पंढरपूर हे त्यांच्या. आणि पांडुरंगाचं दर्शन नाही झालं ते कळसाचं दर्शन ते घेतात आणि बिचारे मागे येतात. ह्या वारीचं खूप महत्व आहे. कुणालाही बोलवलं जात नाही, स्वतः माणसं येतात, न बोलवता शिस्तीनं जातात. तिथं तुमच्या मागे पोलीसवाले नाहीत, काही नाहीत. त्यांची राहण्याची सोय, खाण्याची सोय हा माऊली करत असतो. त्याला काही का बाबा पाठीमागची काळजी नसते. तो पुढे पुढे जात असतो, त्याला सगळ्या सुविधा मिळतात. झोपायला मिळतं, अन्न मिळतो, चहा मिळतो, नाश्ता मिळतो, हे सगळं मिळत मिळतो. शेवटी पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये स्नान करून या पांडुरंगाचं जे दैदिप्यमान दर्शन आहे ते घेतो आणि तिथून तो परतीच्या प्रवासाला लागतो. ही अशी आषाढी वारी

0: आहे आणि ही जगामध्ये अशी 15 ते 18 लाख लोक एकत्र चालतात अशी जगामध्ये कुठलीही वारी नाही, कुठले स्नेहसंमेलन नाही, फक्त भारतामध्ये ते महाराष्ट्रामध्ये आणि आळंदी ते पंढरपूर अशी ही आषाढी वारी आहे।
1: आपण इतकं छान चरित्र चित्रण म्हणूया, इतकं छान रंगवलं की आम्हाला पूर्ण, मी जे डोळ्यांनी बघतोय ते आमचे प्रेक्षक कानांनी अनुभवू शकतात। तर वेळात वेळ काढून आमच्याशी बोलल्याबद्दल आकाशवाणी तर्फे मनपूर्वक आभार।
0: मी इंदोर आकाशवाणीच आभार मानतो, धन्यवाद
1: धन्यवाद।
2: श्रोते हो, आता आपण भेटणार आहोत अशा एक प्रतिभावान कलाकाराला ज्यांनी शिवराज अष्टक आणि दिग्पाल लांजेकरांच्या अनेक चित्रपटांना संगीत आणि आपला आवाज देखील दिला आहे। सोशल मीडियावर त्यांची गाणी, त्यांचे भजन नेहमीच धुमाकूळ घालत असतात आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर राज्य करतात। पण विशेष म्हणजे हे यश मिळवणंही त्यांचे पाय घट्ट मातीशी आणि आपल्या वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत। आपल्यासोबत आहेत श्री अवधूत गांधी। तर सर्वप्रथम रामकृष्ण हरी माऊली।
3: रामकृष्ण हरी।
2: सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपलं माऊलींसोबत आणि वारकऱ्यांसोबत काय नेमकं नातं आहे आणि संगीतामध्ये त्याचा काय प्रभाव पडतो।
3: इंदोरच्या सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना माझा नमस्कार। रामकृष्ण हरी। फार सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे अमेयजी। माझा जन्म अशा घराण्यात झाला ज्या घराण्यामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आणि श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची पिढ्यानपिढ्या सेवा आहे। ज्ञानेश्वर महाराजांचे आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वंशपरंपरागत पुजारी असलेल्या घराण्यामध्ये आणि त्याचबरोबर माऊलींचं आजोळ घर जो गांधीवाडा जे प्रस्थान होतं आळंदीच्या माऊलींच्या मंदिरातनं, प्रस्थान झाल्यानंतर जो पहिला मुक्कम आजोळ घरी असतो तो गांधीवाड्यामध्ये, तो गांधीवाडा म्हणजे आमचं घर। आणि या परंपरेमध्ये मी वाढलो आणि ते वाढत असताना वारकरी संप्रदायाचे जे काही संस्कार आहेत ते अगदी म्हणजे जन्मल्यापासून, बाळकोडो आपण त्याला म्हणू शकतो, तर ते तेव्हापासून मिळाले आणि जे आज तुम्ही जे संगीत अनुभवलं ती सर्व माऊलींची कृपा आहे।
2: नक्कीच। आता जाता जाता मला सांगा तुमच्या मते वारी काय आणि एखादा वैयक्तिक किंवा इतर अनुभव।
3: माझे गुरुवारे डॉक्टर रामचंद्र देखणे फार सुंदर सांगायचे, आळंदी हे ज्ञानपीठ आहे, ज्ञानियांचा राजा तिथं वास करतोय, पंढरपूर हे महायोगपीठ आहे, महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरे काय दातो मनिंद्रही समागत्य दिष्टंतमानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, महायोगपीठ आहे। मग वारी म्हणजे काय? ज्ञानपीठाची सुरुवात आणि योगपीठाची समाप्ती म्हणजे झाली का वारी? नाही। ज्ञानपीठाची सुरुवात, योगपीठाची समाप्ती, पण मधली जी वाटचाल आहे ती प्रेमपीठाची वाटचाल, ही म्हणजे पंढरीची वारी। नाचत नाचत जाऊ रे पंढरी, काय नाचत नाचत गात गात आळवत आळवत प्रेमाने, प्रेमे जावे तया गावात चोजवी तया विठ्ठला, असं संतांनी म्हटलेलं आहे। ही जी अनुभूती आहे ना, ही आता तुम्ही वारी केलेली आहे त्यामुळे तुम्हाला त्याचा पुरेपूर त्याचं शब्दात मी सांगण्यापेक्षा तुम्ही ते अनुभवलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे अनुभवलेलं आहे त्या प्रत्येकाला ती आठवण नक्कीच। एक मला तुम्हाला सांग ओघ न्याला म्हणून सांगतो, माझी आजी माझ्या आईचं माहेर, जसं माझा आळंदीशी संबंध आहे तसा पंढरीशी पण आहे, माझ्या आईचं माहेर पंढरपूर आहे आणि उत्पाद घराणं जे आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबांच्या सेवेतलं घराणं आहे त्या घराण्यातली माझी आई, तर माझ्या आईची आई माझी आजी तिला शेवटच्या काळामध्ये हार्टचा प्रॉब्लेममुळे तिला चालणं होत नाहीत, म्हणजे 10-12 पावलं चालले की दमायची, पण तिच्या मनामध्ये इच्छा होती की मला एकदा पंढरीची वारी करायची। माझे वडील मंदिरामध्ये व्यवस्थापक, त्यांनी म्हणजे परंपरागत सेवा तर होतीच, माऊलींच्या मंदिरामध्ये 45 वर्ष नोकरी पण केली वडिलांनी, व्यवस्थापक होते, मग आणि डॉक्टर म्हणले की तुम्ही वारी करू शकत नाही, तुम्ही जाऊ नका वारीला। माझा मामा मावशा सगळे आजीला सांगत होते की नको नको नको, पण तिने हट्टाला भेटली, नाही म्हणले मी करणार वारी, मला करायची वारी। बाबा म्हणले ठीक आहे मी आहे वारीबरोबर, मी असतो आमच्या देवस्थानच्या गाडीमध्ये तुम्हाला घेऊ, नाही म्हणले मला पायी चालायचं आहे। डॉक्टर म्हणले अहो तुम्ही 5 पावलं 10 पावलं चालू शकत नाही, ते म्हणले नाही मी करणार वारी। आणि तुम्हाला सांगतो त्या जिद्दीवरती आजीने वारी पूर्ण केली माझ्या, कुठेही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही। यू कॅन्ट बिलीव्ह की ती हार्टचं पेशंट असलेली व्यक्ती आता आळंदी पुणे हा टप्पा मोठा आहे, त्याचबरोबर पुणे सासवड सगळ्यात मोठा टप्पा आहे वारीतला, ते टप्पे तिने व्यवस्थित पूर्ण केले दिंडीबरोबर चालून, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही। तर हे वारीचं वैशिष्ट्य आहे,
4: अनुभव आहे,
3: ह्याच्यापेक्षा मोठा अनुभव काय असणार आहे। आणि हे एक माझी आजी झाली, अशा अनेकांच्या आज्या, अनेकांचे आजोबा, अनेकांचे कोण ना कोण असे वारीमध्ये असतात, इतके सुंदर पद्धतीने सगळं ते माऊली काळजी

0: घेतात ना तुमची, फक्त तुमचं काय आहे तुम्ही स्वतःला समर्पण करा, शुद्ध भावनेने तिथं जा, मग तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
1: आपल्या हृदयस्थानी वसलेल्या विठ्ठलाला नमन करत आकाशवाणीसाठी इतका वेळ दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. राम.

वारिनुभाव होते, ॲडव्होकेट श्री विश्वनाथ टाळकुटे, डॉक्टर एच एस शिंगण आणि श्री अवधूत गांधी. आता ऐकूया श्री अवधूत गांधी यांच्या स्वरातली ही सुंदर रचना.

आता गोष्ट एका व्यक्तीची, ज्याने लहानपणे वायुसेनेत पायलट होण्याचे स्वप्न 9व्या क्रमांकामुळे आणि फक्त 8 जागा उपलब्ध असल्यामुळे अपूर्ण राहिले, पण देवानी त्यांच्यासाठी विज्ञानाची एक सुवर्ण वाट राखून ठेवली. आयुष्यभर कडक शाकाहारी राहिलेल्या या मानवाला वाचनासोबतच अत्यंत सुरेल रुद्रवीणा वाजवण्याचीही आवड होती. स्वित्झर्लंडच्या 26 मे 2005 दौऱ्याचा सन्मान म्हणून तिथल्या सरकारने तो दिवस अधिकृत विज्ञान दिवस घोषित केला. आजच्या दिवशी म्हणजे 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथील IIM मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात अखेरचा श्वास घेतला. अफाट साधेपणाने आणि प्रामाणिकपणाने तरुणाईला वेळ लावणारी ही महान विभूती म्हणजे भारताचे लाडके माजी राष्ट्रपती आणि मिसाईलमॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त अशा या महान थोर सुपुत्राला कोटी कोटी प्रणाम. तर बेंदूर उत्सवाची ऊर्जा, आषाढी वारीची भक्ती, इतिहासाचे सोनेरी धागे आणि डॉक्टर कलामांचे आयुष्य, हे सर्व धागे आपल्या आयुष्यातला एक सुंदर अर्थ देऊन जातात. चला,

तर आता वेळ आहे निरोप घेण्याची. मी अमेय नेमावरकर आपली रजा घेतो. कसा वाटला कार्यक्रम नक्की कळवा. पत्ता आहे केंद्र निदेशक आकाशवाणी मालवा हाऊस इंदूर 452001. धन्यवाद.